ठार किवन किन्ही निवल भयंगम साधे मोहे दीन हर हर आराधे तेरा भरोसा प्यारे आन न जाना वेसा किन्ही ग्रह तजवन खंड पाया किन्ही मोन अधूत सदाया कोई कह तो अनन भगवती मोहे दीन हर हर ओट लीती किन्ही कया मैं कुले वडाई किन्ही कया बांब भाई कोई कहे मैं धने पसारा मोहे दीन हर हर आधारा किन्ही भवन

कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बचे दो खजा मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बछरे बिन गाय पानी।